उपदेश मंत्रांचा हा समास सुरू आहे. एक सांगती श्यामराज, एक सांगती गरुडध्वज, एक सांगती अधोक्षज म्हणत जावे. कुणी देवदेव म्हणायला सांगतात तर कुणी केशव केशव. एक सांगती देवदेव, एक म्हणती केशव केशव, एक म्हणती भार्गव भार्गव म्हणत जावे. एक विश्वनाथ म्हणविती, एक मल्हारी सांगती, एक ते जप करविती तुकाई तुकाई म्हणवनी. हे म्हणवनी सांगावे शिवशक्तीची अनंत नावे, इच्छे सारखी स्वभावे उपदेशती. एक सांगती मुद्राचारी खेचरी भूचरी चाचरी अगोचरी, एक आसनी परोपरी उपदेशती. एक दाखविती देखणी, एक अनुहात ध्वनी, एक गुरु पिंडज्ञानी पिंडज्ञान सांगती. एक सांगती कर्म मार्ग, एक उपासना मार्ग, एक सांगती अष्टांग योग नाना चक्रे, एक तपे सांगती, एक अजपा निरोपिती, एक तत्वे विस्तारिती तत्वज्ञानी. एक सांगती सगुण, एक निरोपिती निर्गुण, एक उपदेशिती तीर्थाटन फिरावे म्हणोनी. एक महावाक्ये सांगती त्यांचा जप करावा म्हणती, एक उपदेश करती सर्व ब्रह्म म्हणवनी. कुणी प्रकाशाची किंवा तेजाची विविध रूप दाखवतात तर कुणी अनाहत ध्वनीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगतात. कुणी पिंडज्ञाने गुरु असतात ते शरीर विज्ञानाचा उपदेश करतात. कुणी कर्म मार्ग तर कुणी उपासना मार्ग याचा उपदेश करतात. तर कुणी अष्टांग योग शिकवतात, तर कुणी नाना चक्रे कशी भेदन करावी ते सांगतात. कुणी तप करा म्हणतात, तर कुणी जप करा म्हणतात. तत्वज्ञानी लोक तत्वांचे सविस्तर वर्णन करतात. कुणी सगुणाची उपासना सांगतात, तर कुणी निर्गुण उपासना सांगतात. कुणी तीर्थयात्रा करत फिरावे म्हणून सांगतात. कुणी महावाक्य सांगून त्यांचा जप कसा ते सांगतात. तर कुणी सर्व ब्रह्मच आहे असा उपदेश करतात. कुणी शाक्त मार्ग सांगतात तर कुणी मुक्त मार्ग. कुणी इंद्रियांचं पूजन भावाने करवितात,

0: Lani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, रेनबो फंडे मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

कार्यक्रमात पुढे जाण्या अगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. सांताक्रूज वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता 86%. आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 24 तासांकरता हवामानाचा अंदाज. शहर आणि उपनगरांमध्ये सर्वसाधारणपणे आकाश ढगाळ राहील. 1 किंवा 2 वेळा हलक्या पावसांच्या सरींची दाट शक्यता आहे आणि कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता हवामान शाळेने वर्तवली आहे. आपण जाणून घेतला हवामानाचा अंदाज आणि आता एक छान संगीत ऐकूया.

0: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचं आहे तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारले.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: अगं
1: शिल्पा येल का खाली बसता।
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

आज रेनबो फंडेमध्ये आपण जागतिक लोकसंख्या दिन याविषयी बोलणार आहोत, कारण आजचा दिवस आहे 11 जुलैचा आणि 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. अर्थातच वाढती लोकसंख्या आणि त्याचे समाजावर होणारे, समाजजीवनावर होणारे परिणाम याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अर्थातच हा दिवस साजरा केला जातो. आणि आपल्याला देखील याबाबत काही सुचवायचे असेल, समाजाला काही सांगायचे असेल, तर आपण नक्की सांगू शकता. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 4132, 4515 4133. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 6610 71. आपला सहभाग आम्हाला नेहमी आनंद देतो, नक्की कॉल करा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 4515 4132 4515 4133.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ॲब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही।
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ॲप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ।

हे वर्ष जनगणनेचं वर्ष आहे आणि गेल्या काही वर्षापासून अनेक बदल होत आहेत. त्याप्रमाणे आता सध्या ऑनलाईनची सुविधा देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. तर जनगणनेविषयी आपण आता का बोलत आहोत, कारण आज 11 जुलै आणि जागतिक लोकसंख्या दिनाचा हा दिवस आपण आज रेनबो फंडेमध्ये याविषयी बोलत आहोत आणि जगभरातील वेगवेगळ्या समस्यांकडे लक्ष वेधताना याकडे देखील लक्ष वेधणं गरजेचं आहे. यासाठी हा दिवस 11 जुलै 1987 पासून साजरा केला जाऊ लागला. आणि तो का साजरा केला जाऊ लागला, तर त्या दिवशी 11 जुलै 1987 रोजी जगातील 5 अब्जावे बालक युगोस्लाविया इथे जन्माला आले असं इतिहासात सांगितलं जातं आहे. आता अब्ज आपल्याकडे जागतिक लोकसंख्या अब्जांवर गेलेली आहे आणि त्याचा आकडा या जनगणनेनंतर आपल्यासमोर येईलच. आणि जागतिक लोकसंख्या दिनाचा हा इतिहास आपण जाणून घेणार आहोत आणि सध्याच्या परिस्थितीविषयी देखील आपण बोलणार आहोत. ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: महागणाधि बधाये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती। आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर बोलताना आज मला एक आठवतं की रेशन कार्ड जे असतं त्या रेशन कार्डाच्या प्रत्येक पानाच्या खाली एक छानशी ओळ लिहिलेली असते. जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर ती ओळ अर्थातच समाज जागृतीसाठी असते आणि त्यात देखील बरेचदा कुटुंब नियोजनाविषयीचे विचार देखील दिलेले असतात. आणि तसेच एक ॲड देखील मला आठवते, छान, खूप खूप छान ॲड होती ती. आणि त्याविषयी सांगण्याअगोदर आपण अर्थातच तुमची उत्सुकता आता ताणली गेली असेल की कोणती ॲडव्हर्टाईजविषयी मी सांगणार आहे, तर या गीतानंतर अर्थातच तुमची उत्सुकता अजून थोडीशी ताणली तर मला देखील आवडेल. ऐकूया एक छानसं गीत.

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

वाढत्या लोकसंख्येचा परिणाम समाज जीवनावर होत असल्यामुळे विविध संस्था सरकार हे वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या परीने लोकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यात बऱ्याच वर्षांपूर्वीची एक जाहिरात मला आठवते, टी व्हीवर पाहण्यात आलेली. त्यात एका बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये टोमॅटो टाकले जायचे आणि एक टोमॅटो, त्याच्यानंतर दुसरा टोमॅटो, त्याच्यानंतर तिसरा टोमॅटो, चौथा टोमॅटो, आणि त्यानंतर त्या बरणीचं झाकण लावलं जायचं. तर व्हायचं काय, ती बरणी लहान होती कॅपॅसिटी तिची, आणि अर्थातच दोन टोमॅटोपुरतीच तिथे जागा होती. परंतु त्याच्यात अधिक टोमॅटो टाकल्यामुळे आणि त्यानंतर झाकण लावल्यामुळे व्हायचं काय, ही अर्थातच वरती जे असायची तिसरा चौथा जो टोमॅटो असायचा तो फुटायचा आणि त्याचा रस सगळा त्या बरणीभर गळायचा आणि त्याच्यानंतर मागून आवाज यायचा त्या जाहिरातीत, एक किंवा दोन बस. तर इतक्या सुंदर रीतीने समजवण्यासाठी ती जाहिरात तयार करण्यात आली होती कुटुंब नियोजनाचं, की

प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन मूल, यासाठी ती जाहिरात सुंदररित्या मला फार आवडलेली होती आणि अजूनही ती माझ्या लक्षात आहे. तर वाढत्या लोकसंख्येवर आणि जागतिक लोकसंख्या दिनाविषयी आज आपण बोलत आहोत रेनबो फंडेमध्ये. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडी.

0: गायकीकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो।

जगातली लोकसंख्या ही अब्जावधीवर गेलेली आहे आणि संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत जागतिक लोकसंख्या 8.5 अब्ज, 2050 पर्यंत ती 9.7 अब्ज आणि 2080च्या दशकात अर्थातच 10 अब्ज क्रॉस होऊ शकतं. तर आता अब्ज म्हटल्यावर कितीतरी होऊन जातं मला शाळेमध्ये, मी एकक, दशक, शतक, हजार, हां हे सांगायला हरकत नाही. अब्जावर किती शून्य हा एक छान प्रश्न होऊ शकतो. तर एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि त्यानंतर अब्ज. अरे बापरे, केवढा मोठा आकडा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे याची, यातली 36% लोकसंख्या जगातली भारत आणि चीन या देशांमध्ये आहे. या दोन्ही देशात मिळून संपूर्ण जगातल्या 36% लोकसंख्या आपल्याकडे राहते. ऐकूया एक छानसं गीत, कारण एवढी लोकसंख्या ऐकून माझ्या मनावर थोडं दडपण आलेलं आहे. ते दडपण थोडंसं सैल करण्याचा प्रयत्न करूया.

0: in sky, what's up in life? Man more calm, ethano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: जागतिक लोकसंख्या दिनाविषयी आपण बोलत आहोत आणि अनेक श्रोत्यांनी आपले प्रतिसाद पाठवलेले आहेत आणि अनेकांनी दूरध्वनीद्वारे देखील संपर्क करून आम्हाला त्यांचे काही सूचना देखील सांगितल्या आहेत. लहानपणी शालेय जीवनामध्ये पुस्तकामध्ये एक चित्र होतं, असं विभक्त कुटुंब पद्धती, छोटं कुटुंब आणि मोठं कुटुंब. तर छोटं कुटुंब, छोट्या कुटुंबाचं जे चित्र असायचं त्यामध्ये एक लहान मुलगा, मुलगी आणि त्यांचे आई वडील शांततेने, आई काम करते आहे, बाबा पेपर वाचत आहेत, तसेच मुलं अभ्यास करत आहेत किंवा खेळत आहेत, या प्रकारे असायचं. आणि मोठ्या कुटुंबाविषयी चित्र दाखवताना लहान मुलं खेळत आहेत, पण लहान मुलं खेळताना त्यांच्या मारामाऱ्या जास्त चालल्या आहेत, त्यानंतर कोणीतरी मोठ्या माणसांमध्ये कुठेतरी वादविवाद झालेला आहे, असं ते दाखवलं जायचं. तर हे सर्व आज आत्ता सांगण्याचा विषय, कारण आपला आजचा विषय आहे जागतिक लोकसंख्या दिनाचा आणि त्या अनुषंगाने आपण आज कुटुंब नियोजनाविषयी देखील बोलत होतो. तर या सुरुवातीची जी जाहिरात सांगितली, तसेच रेशन कार्डावरचे सुविचार आणि या संबंधित सांगताना मला एक अजून सांगावंसं वाटतं आहे की आपण सर्व एक छान पद्धतीने विचार केला पाहिजे आणि आपल्या विचारांनी, अर्थातच आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार घडतात. आता आपल्या अगोदरच्या पिढीतली लोकं अभिमानाने सांगायची की आम्हाला 7 मुलं होती, 8 मुलं होती, परंतु आत्ताच्या पिढीतली माणसं जर सांगायला गेली

क्या मला तीन मुलं आहेत, चार मुलं आहेत, तरी देखील कधी कधी समोरचा व्यक्ती टेन्शनमध्ये येतो, कारण एक किंवा दोन बस या विचारांनी अर्थातच अनेक संस्था, अनेक सरकार यासाठी कार्यरत आहेत की कुटुंब नियोजनावर आपण काम केलं पाहिजे. आणि एक सुंदरसं गीत यानंतर आपण ऐकूया.

श्रोतांनी ज्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत त्यापैकी रवींद्र गुडाळकर सांगत आहेत की वाढत्या लोकसंख्येमुळे गर्दी, प्रदूषण, गरिबी, बेरोजगारी, मागणी, पुरवठा यामध्ये तफावत आणि अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे लोकसंख्या व्यवस्थापन आणि नियंत्रण, कुटुंब नियोजन महत्त्वाचे असून त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करणं गरजेचं असून सर्वांना उपलब्ध साधनांचा लाभ कसा होईल हे पण पाहिले पाहिजे असे आपले विचार रवींद्र कुडाळकर यांनी मांडलेले आहेत. तसेच कार्यक्रमात अनेकांनी सहभाग घेतला आहे. आपण रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपले प्रतिसाद आणि ज्यांनी प्रतिसाद पाठवले आहेत त्या सर्वांची नावं आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्याविषयी आपण बोलूया. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ॲप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AAIB या 2 संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली. दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले 2 दिवस पुणे मुक्कामी होत्या. पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला याबाबतचा हा वृत्तांत.
3: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरलीच नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 पासूनच रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 वाजल्यापासून विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस

0: आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉक्टर स्वाती महाळंक.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंडला पोहोचले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सान यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागाला सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा आहे, तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7,000 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 मिलीमीटरनं कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: अकोला जिल्ह्यात 7ही तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवल्या गेल्या आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळं खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 4,32,010 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 2,49,308.99 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
1: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केप रॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केप रॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावात संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1-21 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
2: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मन मोर काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे,
2: म्युझिकल स्टार्ट, रियल

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आज 11 जुलै आणि जागतिक लोकसंख्या दिनाविषयी आपण रेनबो फंडेच्या पूर्वार्धात बोललो. आपण आणि जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने लोकसंख्येचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याविषयी बोलताना मला कोविड काळ आठवला आणि कोविड काळात लागलेल्या चांगल्या सवयी याविषयी आठवलं. तर आता तुम्ही म्हणाल की चांगल्या सवयी कोणत्या, तर आजही तो आपला मधला काळ जो सरून गेला आहे त्यानंतर देखील काही चांगल्या सवयी जे बाहेरून आल्यावर आंघोळ करणं आहे, तसेच सर्दी पडसं झाल्यावर सध्या आपण मास्क लावायला जे सुरुवात केलेलं आहे ते देखील मला वाटतं पूर्वी कोविड काळाच्या अगोदर साधारण सर्दी पडशासाठी कोणीही मास्क वापरत नव्हतं, परंतु आता आपण जर पाहिलं तर रेल्वेतून येता जाता प्रवासी

या पावसाच्या दिवसामध्ये अनेकांना सर्दी पडशाची लागण होते, तर इतर सुद्धा प्रवासी स्वतःची काळजी घेण्याकरिता मास्क वापरतात. तसेच काही खाण्या अगोदर आपण हात तर पूर्वी धुवतच होतो, परंतु आत्ता जरा अधिक आवर्जून लहान मुलांना सांगतो, आपण कोविड काळातून बाहेर पडल्यानंतर अधिक जागरूक झालेलो आहोत आणि त्यातील काही चांगल्या सवयी आता आपल्याला लागलेल्या आहेत त्याविषयी. आणि ऐकूया एक सुंदरसे गीत. ऐकत रहा न्यूज ऑन AIR ॲप आणि आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
2: अकरा जुलैला 1889 रोजी ख्यातनाम कादंबरीकार, कथालेखक नारायण हरी आपटे यांचा जन्म झाला होता. आणि अर्थातच अतिशय सुंदर असे लेखक आपल्याला लाभले. त्यांच्या ऐतिहासिक सोडल्या तर इतर सामाजिक कादंबऱ्या बऱ्याच आहेत. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे 75 इतकी आहे. त्यांची पहिली कादंबरी अजिंक्यतारा, लांछित चंद्रमा, राजपुतांचा भीष्म, त्यानंतर संधिकाल इत्यादी कादंबऱ्या देखील गाजल्या. आणि कुंकू हा प्रभात चित्रपट संस्थेचा गाजलेला चित्रपट, नारायण हरी आपटे यांच्या न पटणारी गोष्ट या कादंबरीवर आधारित आहे. आपण बरेचदा काय करतो की नामसाधर्म्यामुळे नारायण हरी आपटे आणि हरी नारायण आपटे यांच्यात गल्लत केली जाते. परंतु नारायण हरी आपटे आणि हरी नारायण आपटे हे दोन वेगळे व्यक्तिमत्व आहेत. आता आपण ऐकूया कुंकू या चित्रपटातील एक छानसं गीत.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

पहाटे 5 वाजल्यापासून अनेक श्रोत्यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग घेतला. महेंद्र भाई, सुहास पांडे, बाळकू पाटील, किशोर नाईक, सुरेश बावकर, विजेंद्र गहलोत, मंगेश म्हात्रे, बाळकृष्ण पाटील, श्रीपाद जोशी, रजनीकांत पाटील, कृष्णानंद कामत, संतोष दिनकर पाटील, कृष्णानंद कामत सिडनीहून, दळवी मोहन, राजेंद्र एखे गोरेगावहून, गजानन मोरेश्वर पाटील उमेलमान वसईहून, अनिल चिरलेकर उरणहून, प्रमोद देशमुख, विजय जोशी आणि नरेंद्र साळगावकर, रवींद्र कुडाळकर, किशोर नाईक, पंकज मोहोड, प्रकाश कुलकर्णी, स्मिता आणि विवेक नेवाळकर, वीणा नाडकर्णी, शिरीष बेलसरे पुण्याहून, श्रेया राऊत, माधव वाघ पुण्याहून, जयंत जोशी, हरिश्चंद्र पाटील आणि प्रांजल गुर्जर, विश्वास चांदोरकर, एन एम पाटील कुर्ल्याहून, महेंद्र विठ्ठल चव्हाण, मंगेश घरत, भूषण दळवी, अरुण गावकर वरळीहून, आर्यन सोमवंशी, मुरलीधर रौंदळ मालेगावहून, चैतन्य अत्रे, या सर्वांनी आज आपल्या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. तसेच ज्या श्रोत्यांची नावं घ्यायची अन्वधानाने राहून गेली असतील त्यांनी कृपया राग मानू नये. आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साथीमुळे खूपच छान रंगतो. आणि ठीक 4:45 आपण ऐकणार आहात अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: आपण आता ऐकणार आहोत बहुप्रतीक्षित कार्यक्रम अज्ञात मुंबई.
1: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा दुसरा भाग.
2: SS फोर्ट स्टाइकिन कॅनडातल्या प्रिन्स रुपर्ट ड्राय डॉक मध्ये बांधण्यात आलेल्या या जहाजाची नोंदणी लंडन मध्ये झालेली होती. ह्या जहाजाची मालकी ब्रिटिश सरकारची होती. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे असल्याने हे जहाज युद्धोपयोगी साहित्याच्या वाहतुकीसाठी दोस्त राष्ट्रांच्या वॉर शिपिंग ऍडमिनिस्ट्रेशन द्वारा आरक्षित करण्यात आलं होतं. 1944 चा फेब्रुवारी महिना.
3: जहाज व्हाया कराची मुंबईला जायला निघालं होतं. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे होते. भारतावर जपानच्या आक्रमणाचं सावट घोंगावत होतं. युद्ध इम्फाळपर्यंत येऊन ठेपलं होतं. फोर्ट स्टाइकिन जहाजातही विविध युद्धोपयोगी साहित्य भरण्याची लगबग चालली होती. अतिशय संहारक क्षमतेचा जवळपास 1400 टन वजन भरेल इतका दारूगोळा या जहाजावर चढवला जात होता.
2: दारूगोळ्या व्यतिरिक्त जहाजावर 10,00,000 पाऊंड किमतीची, 1944 ते 10,00,000 पाऊंड बर का, जवळपास 382 किलो वजनाची अस्सल सोन्याची 100 आणि 50 ग्रॅमची बिस्किट चढवली जात होती. हे सोनं बँक ऑफ इंग्लंड कडून भारताच्या रिझर्व्ह बँकेत जमा करण्यासाठी पाठवलं जात होतं. 12 किलो 700 ग्रॅम सोन्याच्या विटांची एक पेटी, अशा एकूण 30 लाकडाच्या पेट्यांमध्ये सोनं ठेवलं होतं. जास्तीची काळजी म्हणून ह्या लाकडी पेट्या पोलादाच्या 30 मजबूत पेट्यांमध्ये पॅक करून त्या पेट्या वेल्डिंग करून सीलबंद करण्यात आल्या होत्या.
3: सामान ठेवण्यासाठी जहाजात एकूण 5 मोठे कप्पे होते. जहाजात ठेवण्यात येणाऱ्या सामानाचं वजन विभागलं जाऊन जहाजाचा तोल सांभाळला जावा या हेतूनं ती विभागणी केली होती. सोन्याच्या पोलादी पेट्या 2 क्रमांकाच्या कप्प्यात ठेवण्यात आल्या होत्या. त्याच कप्प्यात 200 टनाचा दारूगोळा ठेवण्यात आला होता. विध्वंसक क्षमता जास्त असणारा 120 टनाचा दारूगोळा पहिल्या आणि आणखी 1,000 टन दारूगोळा चौथ्या कप्प्यात ठेवण्यात आला होता. बाकीचे बॉम्ब्स, बंदुका, गोळ्या, लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे सुटे भाग कप्पा क्रमांक 1 ते 5 मध्ये विखरून ठेवण्यात आले होते. 5व्या क्रमांकाच्या कप्प्यात शिल्लक असलेल्या जागेत इतर सामान लादण्यात आलं होतं.
2: SS फोर्ट स्टाइकिन जहाजाचा 45 वर्षांचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ. जहाजावर लादल्या जाणाऱ्या सामानावर तो काळजीपूर्वक लक्ष ठेवून होता. जहाजाच्या स्टोवेज प्लॅनमध्ये, म्हणजे कुठे काय सामान ठेवलंय ते दर्शवणाऱ्या नकाशामध्ये त्याची नोंद करत होता. जहाजात भरल्या जाणाऱ्या सामानाचं स्वरूप आणि प्रमाण पाहून त्याला थोडी चिंता वाटत होती. अर्थात स्फोटकं आणि दारूगोळा लादलेलं जहाज घेऊन दूर दूरच्या बंदरात जायची ही त्याची काही पहिली वेळ नव्हती. परंतु या खेपेस दारूगोळा, अतिविध्वंसक स्फोटकं मोठ्या प्रमाणावर भरण्यात आली होती. शिवाय 400 किलोच्या आसपास भरेल एवढं शुद्ध सोनंही जहाजावर लादण्यात आलं होतं. ही मोठीच जोखीम होती.
3: यापूर्वीही नायस्मिथनं फोर्ट स्टाइकिन बरोबर जगभरातल्या बंदरात वाऱ्या केल्या होत्या. या जहाजाची त्याला खडांखडा माहिती होती. अतिशय सर्वसाधारणचं दिसणारं ते जहाज होतं मात्र अत्यंत विश्वासार्ह, ज्यावर अगदी बिनधास्त विसंबून राहावं असं त्याचं लाडकं जहाज होतं SS फोर्ट स्टाइकिन.

0: आजवरच्या प्रवासात जहाजानं कधीही धोका दिल्याचा त्याचा अनुभव नव्हता. निर्जीव मशीन असलं म्हणून काय झालं, त्याच्यावर जीव लावला की ते मशीनही आपल्यावर जीव लावतं हा अनुभव आपण आजही घेतोच. मग नेहमीच प्राणाशी गाठ असणाऱ्या समुद्रावर बाराही महिने संचार करणाऱ्या त्या लोकांचा, ज्या मशीनच्या आधारे ते समुद्रावर जातात, त्या मशीनवर जीव असणं हे स्वाभाविकच म्हणायला हवं.
1: दारू गोळ्याची वाहतूक नायस्मिथसाठी नेहमीचीच होती, मात्र या वेळेला जहाजावर केवळ दारू गोळाच नव्हता तर मोठ्या प्रमाणावर सोनं होतं. अर्थात या जहाजावर सोनं जाते हे फक्त काही मोजक्या लोकांनाच माहीत होतं. पण दिवस युद्धाचे असल्याने जर्मन यू बोटींचा आणि जपानी विनाशिकांचा आणि पाणबुड्यांचा महासागरात संचार होता. त्यापासून सावधगिरी बाळगत एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू गोळ्याने ठासून भरलेलं आणि सोनं असलेलं ते जहाज जवळपास 4000 नॉटिकल माइल्सच्या अंतरावर असलेल्या मुंबईपर्यंत घेऊन जायचं म्हणजे काळजी वाटणं साहजिकच होतं.
0: हो, कारण जहाजावर सोनं असल्याची बातमी शत्रूच्या गोटाला कळली तर शत्रू काहीही करून नायस्मिथच्या जहाजावर हल्ला करण्याची दाट शक्यता होती. युद्धाच्या दिवसात एखाद्या देशाचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं नष्ट करण्यानं युद्धाचं पारडं फिरवता येणं शक्य होतं आणि शत्रू ती संधी कधीही सोडणार नाही. फोर्ट स्टायकिनचा कॅप्टन नायस्मिथ या काळजीमुळं जास्त घेरला गेला होता.
1: जहाजाचा चीफ इंजिनियर होता अलेक्स गो. जहाजाच्या राक्षसी इंजिनावर त्याची हुकूमत होती. प्रचंड मोठ्या आकाराची आणि असंख्य पायपांचं गुंतागुंतीचं जंजाळ असणारी इंजिन रूम म्हणजे अलेक्सचं साम्राज्य. इंजिन सतत खेळतं म्हणजे धावतं ठेवण्याची जबाबदारी अलेक्सची होती. केवळ इंजिनच नव्हे तर जहाजाला लागणारं इंधन, विजेसाठी लागणारा डायनॅमो, रेडिओ सिस्टीम इत्यादीची जबाबदारीही अलेक्स आणि त्याच्या हाताखालच्या सहकाऱ्यांची होती. मात्र तोही ह्या खेपेला जरा चिंतेत होता. युद्ध साहित्याची सातत्याने वाहतूक करावी लागल्याने इंजिनाची आवश्यक ती देखभाल म्हणजे सर्व्हिसिंग करण्यासाठी त्याला वेळच मिळाला नव्हता. काही किरकोळ दुरुस्ती करणं आवश्यक होतं. त्याने बोटीच्या कप्तानाला आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना तसं सांगण्याचा प्रयत्न केला, पण बोटीवरचं सामान तातडीने ठिकाणावर पोहोचवणं गरजेचं असल्याने अलेक्सला सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. सल्ला कसला, आदेशच तो. बोटीची धुरा युद्ध खात्याकडे असल्याने त्या काळात त्यांचे सल्ले म्हणजे आदेशच असायचे. पर्यायच नसल्याने अलेक्सने लिव्हरपूल ते मुंबई व्हाया कराची ह्या ट्रीपमध्येच संधी मिळेल तेव्हा इंजिनचं सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती करण्याचं ठरवलं होतं. शक्य झाल्यास पोर्ट टॉफिकमध्ये, एडनला, कराचीत, नाहीतर मग मुंबईत पोहोचल्यावर.
0: जहाजाचा प्रवास इंग्लंडमधून सुरू होऊन मग फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालच्या पश्चिम किनाऱ्यापासून नजीक असलेल्या बास्कच्या आखातातून खाली दक्षिणेला जाऊन युरोप आणि आफ्रिका खंडाला विभागणारा आणि अटलांटिक आणि भूमध्य समुद्र जोडणारा जिब्राल्टर स्ट्रेट, जिब्राल्टर रॉक पार करून पुढे सुएझच्या कालव्यातून निघून लाल समुद्रातल्या येमेन ओमानच्या आखातात आणि मग तिथून पुढे कराची आणि मुंबई बंदरात शेवट असा होणार होता.
2: आज आपण ऐकत होतो मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आत्ताच आपण ऐकला अज्ञात मुंबई कार्यक्रम, आणि हा कार्यक्रम ऐकत असताना एक छानसं गीत मनात आलं, कारण आपण सागराविषयीची कथा जी ऐकली आत्ता त्याविषयी

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकामे पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही।
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ।
2: आपण त्यानंतर
3: 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकू शकता।
4: मिलकर के बचा।

सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथं पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथं मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं, त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी, तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF द्वारे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र अॅपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4 ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथं ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान, संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रीत करण्यात आलं.
आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.

केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथं एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथं बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8ही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4000 वर गेला आहे. 24 जून तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुवेरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16740 जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथं काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोव्हा आमनेसामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून उभय देशातील संबंध दृढ करून व्यापारविषयक धोरणांना बळकटी देणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. आज पंतप्रधान मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात ऑकलंड इथं द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशात काही व्यावसायिक करार झाले आहेत. व्यापार, औषधी, तंत्रज्ञान

2030 पर्यंत भारत न्यूझीलंड सोबतचा व्यापार दुपटीने वाढणार असून पशुपालन आणि डेअरी व्यवसाय वृद्धीसाठी दोन्ही देश सहकार्य करणार असल्याचं परिषदेत सांगण्यात आलं. पुणे इथं मोशी कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेचा आजचा तिसरा दिवस असून 70 तासांहून जास्त कालावधी उलटल्यानंतरही 8 कामगार अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि अन्य यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मात्र ढिगारा हटवल्यानंतर अतिदाबामुळे कचरा पुन्हा इमारतीच्या दिशेनं सरकत असल्यानं बचाव कार्याला मोठे अडथळे येत आहेत. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाला इमारतीत प्रवेश करणं कठीण होत आहे. मोशीच्या खाणी परिसरातील डेपोमध्ये कचरा टाकला जातो, मात्र बुधवारी कचऱ्याचा प्रचंड ढिगारा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या आवारातील इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत 23 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यापैकी काहींना बाहेर काढण्यात यश आलं. नागपूर इथं आज ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भारताच्या यंदाच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत या बैठक

परिवहन संदर्भातील हे घोषणापत्र संमत करण्यात आल्याचं या बैठकीनंतर मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. राज्यात खरीप हंगामातील पेरणीसंबंधी कृषी आयुक्तालयाच्या नुकत्याच प्राप्त अहवालानुसार ऊसासह एकूण 65,82,623 हेक्टर म्हणजे 42% क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. विभागनिहाय स्थितीवर नजर टाकली असता छत्रपती संभाजीनगर विभागात

लागवड सुरू आहे. राज्यात पडणाऱ्या पावसानंतरही छत्रपती संभाजीनगर विभागातील जलप्रकल्पात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 27% जलसाठा शिल्लक असून अनियमित पावसामुळे भविष्यातील पाणी टंचाईची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात पावसाचं प्रमाण असमान आहे. आतापर्यंत दमदार पाऊस न झाल्यानं प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. आगामी काळातही पावसानं पाठ फिरवली तर जिल्ह्यावर पाणी टंचाईचं

लोकसंख्या वाढीशी संबंधित आव्हानं आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो. लोकसंख्येसंबंधित समस्यांकडे लक्ष वेधणं आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं प्रयत्नांना प्रोत्साहन देणं हा या दिनाचा उद्देश आहे. जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात 1989 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या तत्कालीन

युवकांच्या आशा आकांक्षा साकार करणं ही यावर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची संकल्पना आहे. राज्यातील महसूल विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सरकारनं मोठी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. महसूल कायद्यातील कलम 155

तर थेट फौजदारी गुन्हेही दाखल केले जातील असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून अर्थात उद्यापासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. वृक्षारोपणाची कामं केवळ कंत्राटदारांमार्फत न करता निसर्ग संवर्धनासाठी सातत्यानं कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना यासाठी प्राधान्य द्यावं अशी मागणी बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघ

भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं 3रं स्थान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय

0: संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025च्या अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त, विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3रा बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असं गडकरी यांनी सांगितलं.

इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते असं शाह यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं एक गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं 3रं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नाही।
1: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
0: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो प्रसारण सेवा। 2:30 आहेत आणि आज 107.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर कार्यक्रम घेऊन आले आहे चला दोस्त हो बोलू काही। चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपल्यासोबत आहे मी RJ सीमा निकम शिरोडकर।

आशा भोसले यांच्या सुंदर अशा स्वरांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात अशी छान बहारदार झालेली आहे. काय म्हणत आहे श्रोते हो, इतक्या दिवसानंतर आपली भेट होतीये. आता मुंबईत तर पाऊस थांबलाय, तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? असं छान लख्ख ऊन पडलंय कालपासून. तुम्ही या वातावरणाचा आनंद घेताय की काळजीत आहात? खरं तर दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत, नाही का? तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज चला दोस्तो बोलू काही, या कार्यक्रमात मी तुमच्याशी कोणत्या विषयावर गप्पा मारणार आहे. गप्पा नंतर मारणार आहे मी, पण त्याआधी कार्यक्रमात मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचं. तर प्रश्न हा आहे की जगातला सर्वात लांब पियानो कोणता आहे? प्रश्न पुन्हा एकदा सांगते, जगातला सगळ्यात लांब पियानो कोणता आहे? आणि तुमचं उत्तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवू शकता, फोनद्वारेही कळवू शकता. त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक आहेत 45 15 41 32, 45 15 41 33 हे आहेत आमचे संपर्क क्रमांक, आणि 022 हा STD कोड आहे. आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे आम्हाला तुमचं उत्तर कळवायचं असेल तर त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक आहेत 86 57 66 10 71. मी पुन्हा एकदा सांगते, 86 57 66 10 71. आणि प्रश्न काय आहे? जगातला सगळ्यात लांब पियानो कोणता आहे?

श्रोते, मी आहे आज आपल्यासोबत आरजे सीमा निकम शिरोडकर. आपण ऐकत आहात FM रेनबो आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात, की जगातला सगळ्यात लांब पियानो कोणता आहे. काही श्रोत्यांनी उत्तरं पाठवलेली आहेत, काही

श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभागही नोंदवलेला आहे. कोणाकडे पाऊस आहे, कोणाकडे नाही आहे याचे सुद्धा तुम्ही माहिती आम्हाला देत आहात. आणि काही श्रोत्यांचं असं म्हणणं आहे की प्रश्न पुन्हा एकदा विचारा, आणि म्हणूनच एका गाण्याचा अवधी घेतेय मी. आणि पुन्हा एकदा प्रश्न तुम्हाला आता कळलाच असेल. प्रश्न हा आहे की जगातला सगळ्यात लांब पियानो कोणता आहे, आणि त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक आहेत 86 57 66 10 71 हा आमचा व्हॉट्सअप संपर्क क्रमांक आहे, आणि आमचं दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 32 45 15 41 33 02 2 हा एस टी डी कोड आहे.

ओके, तर तुम्ही बऱ्याच श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे, अजूनही तुमची उत्तरं आमच्यापर्यंत येत आहेत. तर याआधी मी तुम्हाला उत्तर सांगते आणि या उत्तरानंतर, अर्थातच ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे आणि प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांची नावंसुद्धा सांगणार आहे. तर जगातला सगळ्यात लांब पियानो, त्याचं नाव आहे अलेक्झांडर. हा पियानो जवळपास 19 फूट लांब आणि सुमारे 1200 किलोपेक्षा जास्त वजनाचा आहे. या वाद्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो एका 15 वर्षाच्या मुलानं तयार केला होता. आता आपल्याला तर माहिती आहे की पियानोतून अनेक वेगवेगळ्या वाद्यांसारखे सूर उमटू शकतात आणि या पियानोच्या ज्या बास स्ट्रिंग्स खूप लांब असल्यानं सामान्य पियानोपेक्षा याचा आवाज खूप समृद्ध आणि मोठा येतो. न्यूझीलंडमधल्या ॲड्रियन मॅन या मुलानं हा 2005 बनवायला सुरुवात केली आणि जवळपास 2009 तो पूर्ण झाला, म्हणजे जवळपास 4 ते 5 वर्ष. तर पुन्हा एक छोटंसं गाणं आणि त्यानंतर कोणी कोणी उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांची नावं सांगते.

मागुन चुप चुप येऊन पाठी मागुन माझी वेणी ओढली बाई माझी करुण गळी.

आणि आता ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला तसंच प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांची नावं सांगतेय. विजेंद्र घाटोळ, विनंती ठाकूर, ज्ञानेश्वर जठार, त्याचबरोबर सुनील जोशी, स्वप्ताली जोशी, मोरेश्वर धायमोडकर, कमलाकांत जाधव, त्याचबरोबर रुपेश पाटील, श्रीपाद जोशी आणि ओंकार काटकर. कृपया आपलं नाव, हां, ओंकार काटकर, दीपा पालकर, त्याचबरोबर प्रेषिता केंबुळकर आणि मिलेश

गजानन राऊत, श्रेय मिलेश राऊत, आर्य मिलेश राऊत, मिलिंद टिपणीस, पंकज मोहड, त्याचबरोबर अरुण गावकर आणि संध्या गावकर, अपर्णा जेठे गावकर, शिल्पा तोडणकर, श्रेया सोलापूरकर, प्रकाश शिंदे, गौरव मांडे, शुभलक्ष्मी मस्तककार, त्याचबरोबर प्रदीप चोपडे, फिरोज सिंगापुर्निया, त्याबरोबर सुमित मोदले आणि स्पंदन आणि श्लोक काळे, शुभांगी कारेकर, प्रणव शिंदे, विठ्ठल मसेळकर, संदीप कुमार, त्याचबरोबर सुहास पांडे, हेमलता थोरात, दीपाली विचारे, अजय अणसूरकर, कविता बोबडे, सिद्धेश शिरोडकर, शैला जगताप, संगीता सावंत, पूनम खांडेकर, किशोर पवार, महेंद्रजी आणि सुनंदा निकम यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला, तसंच उत्तरसुद्धा दिलं. तर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन की आपलं सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे आणि अजूनसुद्धा काहींची नावं येत आहेत. तर कोणाला अजूनही कार्यक्रमात सहभाग नोंदवायचा असेल तर अवश्य नोंदवू शकता. एक सुंदरसं गीत पुन्हा एकदा ऐकूया.

0: आणि याबरोबरच अजून काही श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला, त्यांची नावं सांगते. क्षितिजा खांडेकर, मंगेश म्हात्रे, प्रकाश कुलकर्णी, बलभीम बाबळ सुरे, गणेश खवळे आणि कावेरी खवळे, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. आपण कार्यक्रमात सहभाग नोंदवला. 2:57 होत आलेली आहेत आणि आता चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात. मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. 3:00 आपण बातमीपत्र ऐकणार आहात मराठीतून. 3:10 आपली सप्तरंगी साथ या कार्यक्रमात भेट होणारच आहे, तेव्हा ऐकत रहा FM रेनबो.
1: पात उभी जल परी ओ

आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी

0: म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली, अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 69,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि

हिंना सेवेतून बडतर्फ केले जाईल असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी 3रा दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: सत्तर एम एम थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: वर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात FM रेनबो ही वाहिनी. सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी RJ सीमा निकम शिरोडकर.

तर मंडळी, आज सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशा एका लेखकाला ज्यांच्या पुस्तकांनी अनेक तरुणांना वाचनाची गोडी लावली. मराठी साहित्यातले लोकप्रिय लेखक, रहस्यकथांचे बादशाह आणि सामाजिक कादंबऱ्यांचे समर्थ लेखक अर्थात सुहास शिरवळकर, म्हणजे सर्वांचे लाडके सुशी. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याविषयी थोडंफार जाणून घेण्याचा, अर्थात आपल्या सगळ्यांना त्यांच्याविषयी बरंच काही माहिती आहे आणि त्यांची बरीच पुस्तकं तुमच्या आवडीची सुद्धा असतीलच. तर आज सप्तरंगी साथमध्ये मारूयात याविषयी गप्पा.

15 नोव्हेंबर 1948 हा सुहास शिरवळकर यांचा जन्मदिवस. शिरवळकरांनी आपल्या लेखनातून मराठी वाचकांना एक वेगळंच विश्व दिलं. त्यांनी सामाजिक कादंबऱ्या, रहस्यकथा, थरारकथा, लघुकथा, कविता, एकांकिका आणि वृत्तपत्रातली सद्र अशा अनेक साहित्य प्रकारांमध्ये लेखन केलं. त्यांच्या लेखनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सहज बोलकी भाषा. त्यांच्या कथा वाचताना पात्र आपल्याच आसपासची आहेत की काय असं वाटत राहतं. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्या केवळ वाचल्या जात नाहीत तर अनुभवल्या जातात. आता त्यांची दुनियादारी ही कादंबरी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आता जे गीत आपण ऐकलं यारा यारा हे सुद्धा दुनियादारी या कादंबरीवर जो चित्रपट निर्माण झाला त्या चित्रपटातलं हे गीत आहे. म्हणजे त्यांच्या दुनियादारी या कादंबरीनं तर मराठी साहित्यात इतिहास घडवला. महाविद्यालयीन जीवन, मैत्री, प्रेम, संघर्ष आणि आयुष्याचे चढ उतार इतक्या जिवंतपणे त्यांनी मांडले की ती कादंबरी आजही तरुणांच्या आवडीची आहे. आणि या कादंबरीवर जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की गाजलेला मराठी चित्र

पण प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाला ती तारीख होती 19 जुलै 2013, आणि त्या काळातला सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी हा चित्रपट ठरला होता.

दुनियादारी या चित्रपटाचे दिग्दर्शक असे म्हणाले होते की त्यांच्यासाठी दुनियादारीवर चित्रपट बनवणं हे त्यांचं एखादं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. आणि त्यांनी या चित्रपटासाठी ना त्यांच्या जे या चित्रपटात खूप मोठ्या मोठ्या कलाकारांनी काम केलेलं आहे हे आपल्याला माहितीच आहे, तर त्यासाठी त्यांनी कलाकारांची कार्यशाळा म्हणजेच वर्कशॉप घेतलं होतं, जेणेकरून 1970 दशकातलं कॉलेजचं वातावरण आणि पात्रांची देहबोली त्यांना नैसर्गिक वाटेल. तसंच या चित्रपटातली गीतं आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. आत्ता जे गीत ऐकवलं टिक टिक वाजत आहे हे बऱ्याच श्रोत्यांचं आवडीचं आहे हे श्रोत्यांनी कळवलेलं आहे. आणि शिरवाळकरांनी फक्त सामाजिक कादंबऱ्याच नाही लिहिल्या तर रहस्यकथांमध्येही त्यांनी अमीट असा ठसा उमटवला. बॅरिस्टर अमर विश्वास, फिरोज इराणी, मंदार पटवर्धन आणि दारा बुलंद यांसारखी पात्रं आजही बऱ्याच वाचकांच्या मनात जिवंत आहेत. रहस्य थरार आणि बुद्धिमत्तेचा सुंदर संगम त्यांच्या कथांमध्ये दिसून येतो. समांतर, प्राक्तन, जाई, तलखी, हृदयस्पर्शी, रूपमती अशा अनेक कादंबऱ्यांनी वाचकांना विचार करायला भाग पाडलं. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात वेगळी कथा, वेगळा विषय आणि वेगळी शैली अनुभवायला मिळते. 11 जुलै 2003 रोजी सुहास शिरवाळकर काळाच्या पडद्याआड गेले. मात्र असं म्हणतात की लेखक खरंच कधी जात नाहीत, ते आपल्या शब्दात, पात्रात आणि वाचकांच्या मनात कायम जिवंत राहतात. या अष्टपैलू लेखकाला आपण मनापासून अभिवादन करूया.

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता.

शब्दांना जेव्हा भावना लाभतात तेव्हा गीत जन्माला येतं, आणि त्या गीताला काळाच्या पलीकडे नेण्याचं सामर्थ्य ज्यांच्या लेखणीत होतं ते शब्दांचे जादूगार म्हणजेच शांताराम नांदगावकर. शांताराम नांदगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतलं अत्यंत लोकप्रिय गीतकार, कवी, नाटककार

आणि संगीतकार होते. त्यांच्या सहज गोड आणि ओघवत्या शब्दांनी मराठी भावगीतं आणि चित्रपट संगीत समृद्ध केलं. मराठी चित्रपट भावगीत आणि या क्षेत्रात त्यांनी 4 दशकांहून अधिक काळ महत्त्वपूर्ण योगदान देखील दिलं. त्यांच्या अनेक गीतांनी आजही रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेलं आहे. अशी बनवा बनवी, गंमत जम्मत, तू सुख करता, धूमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, अष्टविनायक, पैजेचा विडा या मराठी चित्रपटांमधल्या गाण्यांचं लेखन शांताराम नांदगावकर यांनी केलं आहे.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

1995 ते 96 सुमारास तू सुख करता या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीची पत्रकार परिषद होती. चित्रपटाचे गीतकार शांताराम नांदगावकर पार्टीला आपल्या सुनबाईंना घेऊन आले होते आणि प्रत्येकाकडे ते तिच्या आवाजाचं कौतुक करत होते. त्या चित्रपटात त्यांनी एक गाणं गायलं होतं. त्यांच्या प्रसन्न मूडमध्येच त्यांना कोणीतरी विचारलं, अहो तुमचा चष्मा डोळ्यांवर कधीच नसतो, तो कायम कपाळाच्याही वर डोक्यावर असतो, असं का बरं? नांदगावकर मिश्किलपणे म्हणाले, कवी नेहमी डोक्याने जगाकडे पाहतो, त्यामुळे मी केवळ लिहिताना चष्मा डोळ्यांवर सरकवतो, एरवी जगाकडे पाहताना तो डोक्यावर ठेवतो. असं गमती गमतीत त्यांनी उत्तर देऊन टाकलं होतं.

गम्मत जम्मत या चित्रपटासाठी सचिन पिळगावकर यांनी अश्विनी येना हे गीत किशोरदांकडून मराठीत गाण्याची कल्पना मांडली होती. पण अचा उच्चार आणि त्यात येणारी अडचण असल्यामुळे किशोरदा संकोचले. तेव्हा नांदगावकरांनी अत्यंत कल्पकतेने प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग असं गीत लिहिलं, ज्यात हळचा उपयोगच नव्हता पण प्रेमभावना तितकीच प्रभावीपणे व्यक्त झाली होती. ऐकूया आता तेच गीत. स्वर आहेत अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार.

श्रोतेहो, 11 जुलै 2009 रोजी शांताराम नांदगावकर आपल्यातून निघून गेले, पण त्यांच्या गीतातील भावना, शब्दांची गोडी आणि सुरांची साथ आजही मराठी रसिकांच्या मनात तितकीच जिवंत आहे.

श्रोतेवाणी, आता वेळ झालेली आहे सप्तरंगी सात या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. ठीक 3:58 आपण मराठी बातमीपत्र ऐकणार आहात आणि ठीक 4 सांजेच्या पारी या कार्यक्रमात आपली भेट होणारच आहे. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो.

मराठी बातमीपत्र. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज आयएनएस महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्ध नौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर एकूण 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: गावाचं कितीही मोठं टाउन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्यसंगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
2: एकशे सात अंश 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणीची FM रेनबो प्रसारण सेवा. ठीक 4 वाजलेले आहेत आणि सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. सांजेच्या पारी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. मी आहे आज आपल्यासोबत RJ सीमा निकम शिरोडकर आणि अर्थात आज शनिवार आहे, त्यामुळे आज आपण घेणार आहोत नाट्यगीतांचा आस्वाद.

साठी वारकऱ्यांची पावलं माऊलीचा गजर करत पंढरपुराकडे कधीच वळली येत नाही. किती वर्ष लोटली आहेत. वारी करताना वाटेत अमाप संकटं येत असतील, नाही? आवलीच्या पायात जसा काटा रुतला होता तसं रस्त्यानं काटं कुठेही येत असतील. पण गळ्यातल्या टाळ्याचा नाद, मुखातला विठ्ठलाचा गजर आणि पायाचा वेग ह्या वारकऱ्यांचा काही थांबतच नाही. अशी काय बरं जादू आहे ना या विठ्ठलाकडे. कदाचित हे त्याच्याकडे गेल्याशिवाय कळणार नाही. नाही, हा पंढरीचा विठुराया वेड लावितो सर्वांना. त्यानं केवळ सामान्य माणसांनाच आपलं वेड लावलं आहे का? तर नाही, थोर संतांनाही त्याच्या भक्तीत गुंतवून टाकलंय. संतांनी त्यांच्या ग्रंथात, पोथीत, पुराणांमध्ये ओव्या, अभंग, श्लोक, अगदी जळीस्थळी, पाताळी सगळीकडे विठ्ठलाचं गुणगान, विचार कोरून ठेवलेले आहेत. आणि याच संतांच्या या प्रामाणिक भक्तीचं काही कलाकारांनी नाटकात रूपांतर देखील केलंय. आपल्याकडे संत महात्म्य, संत परंपरा मोठी आहे. यातल्या काही संतांवर आधारित नाटकही प्रसिद्ध झाली होती आणि अजूनही काही सुरू आहेत. तर आजच्या या कार्यक्रमात छोटासा प्रयत्न करूया त्या नाटकांविषयी जाणून घेण्याचा. अर्थात आता जी नाटकं होऊन गेली त्या नाटकांच्या रचना, ती नाट्यपदं आज माझ्याकडे उपलब्ध नाही आहेत. काही नाटकांची आहेत, ती लावण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. मात्र असं होऊ शकतं की मी एका विशिष्ट नाटकाविषयी बोलतीये, मात्र नाट्यपदं मात्र दुसऱ्या नाटकातली आहेत. तर त्यावेळी मी असं सांगेन की भाव समजून घेऊया, नाही का? प्रयत्न तोच असेल. मात्र जर का तसं नाही झालं तर इतर गाण्यांचा आस्वाद, इतर गीतांचा आस्वाद आपण नक्कीच घेऊया, नाही का?

मंडळी, संत गोरा कुंभार हे आपल्याला परिचित आहेतच. संगीत संत गोरा कुंभार हे मराठी रंगभूमीवरचं एक अत्यंत लोकप्रिय आणि अजरामर संतकालीन संगीत नाटक आहे. या नाटकाचं लेखन अशोकजी परांजपे यांनी केलं असून यातल्या पदांना सुप्रसिद्ध संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलंय.

0: करते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.
2: एकोणीसशे 1974 मध्ये संत गोराकुंभार हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं. विठ्ठल भक्त संत गोराकुंभार यांच्या जीवनावर आणि त्यांच्या भक्तीवर आधारित हे नाटक आहे. विठ्ठलाच्या भजनात तल्लीन झालेले असताना गोरोबा काकांच्या हातून अनावधानाने त्यांच्या लहान बाळाला पायदळी तुडवलं जातं. या घटनेनंतर त्यांच्या कौटुंबिक जीवनात येणारं वादळ, विठ्ठलाप्रती असलेली त्यांची अथांग श्रद्धा आणि शेवटी विठ्ठलाच्या कृपेने त्यांच्या बाळाला मिळणारं जीवनदान, अशा एक भावनिक आणि भक्तिरसानं भरलेली कथा या नाटकात मांडली आहे. आजही महाराष्ट्रात आणि गोव्यात अनेक हौशी आणि व्यावसायिक नाट्यमंडळ या नाटकाचे प्रयोग उत्साहाने सादर करतात. याच नाटकातल्या आणखी 3 रचना आपण ऐकणार आहोत.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: संत कान्होपात्रा हे नाटक लिहिलं नारायण कुलकर्णी यांनी. याविषयी कुलकर्णी म्हणाले होते की प्रख्यात गंधर्व नाटक मंडळीचे मालक, गायन आणि अभिनय सम्राट नट श्री नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व यांनी नाटक लिहिण्याविषयी मला आज्ञा केली. त्या आज्ञेला अनुसरून मी प्रस्तुत संत कान्होपात्रा हे नाटक लिहिलं.

आत्ताची जी रचना आपण ऐकलीत ती होती नाटक मदनाची मंजिरी. मात्र यानंतरची जी रचना आपण ऐकणार आहोत ती आहे संत कान्होपात्रा या नाटकातील.

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारलाय.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.
2: कान्होपात्रा ही मंगळवेढे इथल्या श्यामा नावाच्या एका दासीची मुलगी. ती फार सुंदर असल्यानं आपल्या योग्यतेनुरूप ज्याचे रूप असेल त्यास तिने वरण्याचा निश्चय केला होता. मात्र विठ्ठलाखेरीस तिची प्रीती दुसऱ्यावर जाईना. बेदरच्या बादशहानं आपल्या राजगृहात तिला सक्तीनं बोलावलं असता त्याच्याकडे जाण्यापेक्षा मृत्यू बरा असं वाटून तिनं पंढरपुरात विठ्ठलासमोर देह ठेवला. ही गोष्ट शके 1390 घडली असं दिसतं. तर ही कान्होपात्रा या नाटकाची कथा होती. आता कान्होपात्रा या नाटकातील गीतं आपल्याकडे फारच कमी होती. एकच गीत होतं जी रचना आपण ऐकली. आता मात्र आपण नाटक गोपाल कृष्ण यातली शांता आपटे यांच्या स्वरातील एक रचना ऐकूया.

संगीत प्रीती संगम हे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेलं एक अत्यंत लोकप्रिय मराठी संगीत नाटक. हे नाटक संत सखूच्या भक्तिमय जीवनावर आधारलेलं असून यातल्या गाण्यांना ख्यातनाम संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलंय.

श्रोते हो, मी होते आज आपल्यासोबत आरजे सीमा निकम शिरोडकर. बघता बघता वेळ खूप पुढे चाललेली आहे आणि वेळ मला सांगते की आता जरी आपली खूप गाणी ऐकण्याची इच्छा असली तरी मला आत्ता इथे थांबावं लागतं आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सांजेच्या पारी कार्यक्रमात की संत परंपरा आपल्याला मोठी लाभलेली आहे आणि हे खरंच आपलं भाग्य आहे आणि बरेच असे संत आहेत ज्यांची ज्यांचा अभ्यास आपण केला तर आपणही पांडुरंगाचे कधी भक्त होऊ आणि कधी वारीत आपण वारकरी म्हणून सामील होऊ हे आपल्यालाही कळणार नाही, इतकी त्यांची भक्ती आणि श्रद्धा थोर आहे आणि आपण फक्त त्यांच्याकडून

चांगले काय म्हणू शकतो, चांगले विचार घेऊ शकतो आयुष्यात आणि पुढे जाऊ शकतो, हेच मी म्हणेन या ठिकाणी. आणि श्रोतेओ, उद्या पहाटे 5 ते 8 आपला एफ एम रेनबोवर जो कार्यक्रम होणार आहे छान असा, त्या कार्यक्रम घेऊन येणार आहेत आर जे भूषण, तर उद्या तो कार्यक्रमसुद्धा तुम्ही नक्की ऐका. आणि आता मला म्हणजे आर जे सीमा निकम शिरोडकरला इथेच थांबण्याची अनुमती द्या. आपल्या सगळ्यांनी ज्या ज्या श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि स्वतःची छान काळजी घ्या, मस्त रहा आणि विठ्ठलाच्या भक्तीतही रहा. भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

0: ठीक 5 वाजता आपण ऐकू शकणार आहात मराठी बातमीपत्र आणि 5:03 हिंदी गाण्यांचा कार्यक्रम.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा, तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्यात मान्सूनने जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेता अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानचा 5वा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर नागपूरच्या ब्रिक्स परिषदेत प्रतिनिधींनी केली चर्चा। देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात साकारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कामाची पाहणी। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं रवाना। आणि ॲक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आता सविस्तर बातम्या। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रॅडिसन ब्लू इथं सुरुवात झाली। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं। पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली, अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली।
1: मुझे बहुत खुशी है कि नागपुर में ब्रिक्स कंट्रीज का कॉन्फ्रेंस हुई और उसमें ब्रिक्स कंट्रीज जो है वो वर्ल्ड की 40% पॉपुलेशन कवर करती। ट्रांसपोर्ट सेक्टर में विशेष रूप से हमारी रोड सेक्टर, रेलवे, जलमार्ग और एविएशन, एक क्षेत्र में कार्बन न्यूट्रल हम कैसे बने, अल्टरनेटिव और बायोफ्यूल का भी उपयोग कैसे करें और प्रदूषण से तो मुक्ति मिलेगी भी।
0: लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे। तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलंय, असंही गडकरी यांनी सांगितलं। अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं देशातील सर्वात मोठं इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारलं जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं। कृषी प्रदर्शनाशिवाय अन्य प्रदर्शनं, परिषदा याकरता देखील कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून हे सेंटर जगभर ख्यात होईल आणि नागपूर शहराला एक वेगळी ओळख त्यामुळे मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला।
2: देशातलं अत्यंत आधुनिक अशा प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहेत। कुठल्याही प्रकारचं एक्झिबिशन इथे होस्ट करतात। आत्ताच मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा देशातला जे कन्व्हेन्शन सेंटर्स आहेत त्यातला सगळ्यात मोठा क्वालिफिकेशन अशा प्रकारचा हॉल आहे, त्यामुळे कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून नागपूरला प्रमोट करण्याकरता या एग्रो कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होईल। आणि विशेषतः शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, शेतकऱ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग हे देखील या ठिकाणी घेतात।
0: दाभा गावालगत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 21.7 हेक्टर जागेत राज्य सरकारतर्फे हे सेंटर उभारलं जात असून 2000 आसन क्षमतेचं ऑडिटोरियम हे इथल्या आणखी एक वैशिष्ट्य आहे। इथलं सभागृह आकारमानानं देशातील सर्वात मोठं सभागृह असणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मौजा नारी इथं उभारण्यात येणारा महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत तसंच प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत स्वप्नपूर्ती ईडब्ल्यूएस सदनिका प्रकल्पाचं भूमिपूजन उद्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान महापौर नीता ठाकरे भूषवतील। राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155 गैरवापर करून जमिनींच्या नोंदीमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्या महसूल विभागातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबन नव्हे तर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। चौकशी समितीच्या अहवालात गंभीर गैरव्यवहार उघड झाल्याचं त्यांनी सांगितलं। 22 जुलैपासून राज्यभर विशेष महसूल शिबिरं घेऊन सेवा हमी कायद्याअंतर्गत 10 लाख कुटुंबांना महसुली सेवा देण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी जाहीर केलं। बोगस बियाणे प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना पुन्हा बियाणं उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं। राज्यमार्ग परिवहन महामंडळातर्फे पर्यटकांसाठी येत्या 12 जुलैपासून अर्थात उद्यापासून दर

0: रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन ही विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. आधुनिक बीएस प्रकारातील नवीन लालपरी बसमधून प्रवाशांना गार्डन, देवी, किल्ला, लेक, पंचबोल आणि भीमकुंड पॉईंटसह प्रमुख पर्यटन स्थळांचं दर्शन घडवण्यात येणार आहे. बस अमरावतीहून सकाळी 8 वाजता सुटून संध्याकाळी 5 वाजता चिखलदऱ्यावरून परतीच्या प्रवासाला निघेल. अधिक माहितीसाठी आणि आरक्षणासाठी प्रवाशांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचं आवाहन एसटी प्रशासनानं केलंय. पाकिस्तानमधील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय बेरोजगार तरुणांना पैशांचं आमिष दाखवत देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर चंद्रपूर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक सतर्क झालंय. या पार्श्वभूमीवर दुर्गापूर इथल्या 1 आणि गुग्गुस इथल्या 2 अशा 3 संशयित तरुणांची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांच्या देशविघातक कारवायातील थेट सहभागाचे कोणतेही पुरावे आढळून न आल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र त्यांच्या हालचालींवर पोलिसांचं लक्ष असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नांबाबत सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. यावेळी बोलताना बोधगया ही गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी असल्याचं त्यांनी सांगितलं. या यात्रेत नागपूरसह इतर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ लाभार्थी 11 ते 16 जुलै दरम्यान विशेष रेल्वेनं तीर्थदर्शनासाठी रवाना झाले आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेद्वारे 60 वर्ष आणि त्यावरील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, खासदार श्यामकुमार बर्वे, प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या विजन 300 कोटी वृक्षारोपण आणि 1 पेड माके नाम या अभियानाअंतर्गत पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वृक्षारोपण केलं. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं किमान 1 वृक्ष लावून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, डीन डॉ सुजाता दूधगावकर, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेता तर 65,82,623 हेक्टरवर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी पूर्ण झाली आहे. नागपूर विभागात 39% पेरणी झाली आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आलेला आहे. अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या विस्तारासाठी आणि शैक्षणिक मान्यतेसाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित अॅक्युकॉन 2026 राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. स्वतःला पाठदुखीच्या त्रासातून अॅक्युपंक्चरमुळे आराम मिळाल्याचा अनुभव सांगत त्यांनी या उपचार पद्धतीच्या प्रभावीपणावर विश्वास व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरचे डॉ रुमी बेरामजी यांनी राज्यात 4,500 हून अधिक नोंदणीकृत अॅक्युपंक्चर तज्ञ कार्यरत असून त्यापैकी 60% महिला असल्याची माहिती दिली. हवामान. आज आणि उद्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. परवा 13 तारखेला गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहू शकतं. दरम्यान पावसानं उघडीप दिल्यानं हवामानात उकाडा वाढलाय. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर नागपूरच्या ब्रिक्स परिषदेत प्रतिनिधींनी केली चर्चा. देशातील सर्वात मोठं इंटरनॅशनल ऍग्रीकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात साकारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कामाची पाहणी. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं रवाना. आणि अॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1,40,00,000 लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लक्झॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3रा बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकीमार्गे आज देवेघाटातून सासवड

मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला एमपीएससी नोकरभरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकरभरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती, तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार होता, पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात 4 बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: Well, you've tuned into Akashwani's Rainbow Channel on FM 107.1. Stay tuned right now for the news coming up in Marathi. This was just a bit of U2. They're back on the charts this week, topping off 5 countries. Only one station plays your music this amazing. Keep listening in.
1: Akashwani Mumbai. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. व्हिएतनाममध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र

0: व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1,40,00,000 लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3 बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं, असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या व्ही एन एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवादविरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1-78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्नीपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 12 जुलै वार रविवार, पहाटेचे ठीक 5:05 होत आहेत आणि आपल्या वंदन या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण. मंगलमय दिवसाची मंगलमय सुरुवात करूया.

0: வலது புறம்.
1: श्रोतेहो, पहाटेचे ठीक 5:17 होत आहेत. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून आपण जगायला हवं. होय, प्रत्येक व्यक्ती ही देहरूपाने कधी ना कधी संपते, परंतु आपलं व्यक्तिमत्व मात्र चिरकाल जिवंत राहतं. त्यासाठीच ते आदर्शवत, प्रेरक आणि मार्गदर्शक कसं बनेल याचा विचार आपण करायला हवा. तेच तुमच्या आदर्श व्यक्तिमत्वामधील बहुमोल विचारधन म्हणून समाजापुढे कायम राहणार आहे. म्हणूनच एक सामान्य व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा समाजात आपलं स्वतः असं एक आदर्श कर्तबगार व्यक्तिमत्व तयार करा की लोक त्याचं अनुकरण करतील, प्रेरक मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे पाहतील. म्हणूनच एक व्यक्ती म्हणून जगण्याबरोबरच व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा जगण्याचा नक्की प्रयत्न करा.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: पहाटेचे ठीक 5:30 होत आहेत आणि 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे वंदन आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण. मंडळी, प्रत्येक दिवस चांगला असेलच असं नाही, पण प्रत्येक दिवसात चांगलं काहीतरी असतंच. नित्य रोज नवीन पहाट घेऊन येणाऱ्या प्रत्येक दिवसभरात चांगलं काहीतरी निश्चितच असतं. ते मानणं किंवा शोधणं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. माझा आजचा दिवस चांगला नाही गेला असं म्हणून तो चांगला नव्हता असं होत नाही, तेही आपल्या प्रयत्न आणि कर्तृत्वावर निर्भर असतं. तेव्हा येणाऱ्या प्रत्येक दिवसाकडे सकारात्मक दृष्टीने पहा. नक्कीच प्रत्येक दिवसातलं नाविन्य आणि चांगलं काहीतरी तुमच्या दृष्टीस पडेल. साहजिकच त्यामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल. फक्त अगदी वाईटातही चांगलं शोधण्याचा दृष्टिकोन ठेवा, जो केवळ सकारात्मक राहिल्याने तुम्हा आम्हाला प्रत्येकाला नक्की साध्य होऊ शकतो.